ирти эвазо лайлылабзудин алай чуса айлазолар дилто андвур ела танг казо андвшгуч моин алай тихо тазо миралабдяин алай ирти эвазо динарти валин алай ирти эвазо ордо йылдо авзолин ये चोर दो ये लजो दूर जीरा अतनंद ये हर दूर मोजोर कब शुगच मोयन ये ची खो चाजो गिरा लब जायन ये निर्सी वाज गली नार्से वालिन ये निर्सी वाजो शं ये लशं जालिन ये चो शं शी जो शं जो किन गार ye shangar mozor kop shugut amoyin ye chi kho ta zo ngira lob jayin